समाते ये को ये विराट रखियो सो अजय हो इला धंडायो तला भितरे कुसुम चयन करुथिबा समय रे ये राक्षस आज्ञा जंगल भितर बाहरी ये सती को आज बलात्कार करबा को चलीछि ये पटे जंगल भितर को राजकुमार वज्रथर शिकार उद्देश्य रे जाईथिले ये नारी रो आर्त चित्कार कर्ण रे बाजिबारु हठात वज्रथरंकर बाटीरु बाहरिला वज्रथर कहिले।